परानंद ना कबहू देते, नम्र स्वभाव ना कबहू त्यागे, दुर्जन देख दूर ते भागे, दुर्जन की संगत सुख नाही, कर विचार देखो मन माही, कर